0: ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ, ಗುಡುದಿನಿಯವ್ರ ಬಗ್ಗೆ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಾಸನೂರು ಬಿ ಎಸ್ ಪಾಟೀಲ್ರ ಬಗ್ಗೆ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಒಬ್ಬರು ಇಬ್ಬರು ಹೇಳಿ ನಾನು ಲೀಸ್ಟ್ ಕೊಡ್ತೀನಿ ನಿಮಗೆ, ದೊಡ್ಡ ಲೀಸ್ಟ್ ಕೊಡ್ತೇನೆ. ಐನಾಪುರ್ ಬಗ್ಗೆ, ಪ್ರಕಾಶ್ ರಾಠೋಡ್ ಬಗ್ಗೆ, ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಒಲಿತವನ್ನು ಇವರು ಬಯಸಿದರು, ಸುಣಗಾರ ಶರಣಪ್ಪ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ ಯಾರು ಅಂತ. ಹಾಲ್ಮತ ಸಮಾಜದ ಒಬ್ಬನ್ನು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷನ್ ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಸರ್ಕಸ್ ಮಾಡಬೇಕಾಯ್ತು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಉಪಾಧ್ಯಕ್ಷನ ಕೆಂಚಪ್ಪ ಬಿರಾದಾರನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದಾಗೂ ಕೂಡ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಸರ್ಕಸ್ ಮಾಡಬೇಕಾಯ್ತು. ಎಸ್ ಎಂ ಕೃಷ್ಣ ಅವ್ರ ಮುಂದೆ ನಾನು ರಾಜೀನಾಮೆ ಹೋಗೋದು ಅವ್ನು ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ನನ್ನ ಕಡೆ ಇರೋರು ಕೇವಲ 5 ಜನ.
1: Despite those denials by D.K. Shivkumar that there seems to be no issue or problem, and the ones who they have been having issues and problems, will be, all those will be sorted, is the confirmation that has been given by the Chief Minister, unlike what is being said by that MLA. Moving on now to Punjab, and let's get you the very latest when it comes to the infighting of the Congress party in the poll-bound state as well. They're facing a fresh internal showdown over its one family, one ticket formula. There was a rally that had taken place yesterday at Khanna. This was in Punjab, where senior leaders Sukhwinder Singh Randhawa and Charanjit Singh Channi challenged the Punjab Congress chief and his stand when it comes to against multiple tickets within one family. Now, Randhawa has argued that winnability should be the key criterion, and saying even 4 members of a family can be given tickets if they can win. Channi too sent out a very strong message saying that the Congress is in our blood and they don't need a certification from anyone. Now, with the Congress chief there absent from that rally, the factional divide is once again in focus. The BJP has seized the opportunity asking why the family, basically how can a family not get 4 tickets when we have 3 members of one particular family, which is the Gandhi family, already sitting in the parliament.
2: ਲੀਡਰਾਂ ਦਾ ਵੱਡੇ ਸਰਦਾਰਾਂ ਦਾ ਉਹ ਕਹਿੰਦੇ ਇੱਥੋਂ ਮੇਰਾ ਮੁੰਡਾ ਲੜੂਗਾ, ਇੱਥੋਂ ਮੈਂ ਲੜੂੰਗਾ। ਜੇ ਰਾਜਾ ਵੜਿੰਗ ਰਹਿ ਗਿਆ ਨਾ, ਇੱਕ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ਤਾਂ 1 ਟਿਕਟ ਮਿਲਣੀ ਹੈ, 2 ਨਹੀਂ ਮਿਲਣੀਆਂ। ਕੈਸਾ ਵਾਲਾ ਬੰਦਾ ਕਹਿੰਦਾ ਇੱਥੋਂ ਮੇਰਾ ਮੁੰਡਾ ਲੜੂਗਾ, ਇੱਥੋਂ ਮੈਂ ਲੜੂੰਗਾ। ਬੱਲੇ ਉਹ ਤੇਰੇ ਬਾਪੂ ਦਾ ਰਾਜ ਹੈ। ਰਾਹੁਲ ਗਾਂਧੀ ਨੇ ਕਿਹਾ 2 ਟਿਕਟਾਂ ਨਹੀਂ ਦੇਣੀਆਂ ਕਿਸੇ ਨੂੰ, ਦੇਣੀਆਂ ਰਾਹੁਲ ਗਾਂਧੀ ਨੇ, ਤੇ ਮੈਂ ਵਕਾਲਤ ਕਰਨੀ ਹੈ। ਤੂੰ 2 ਭਾਲਦਾ, ਪਹਿਲਾਂ ਬੀਜੇਪੀ ਨਾਲ ਰਲਿਆ ਫਿਰਦਾ ਸੀ, ਹੋ ਸਕਦਾ 1 ਵੀ ਨਾ ਦੇਵਾਂ।
3: ਜਿਹੜੇ ਕੋਈ ਇਹ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਿ ਮੈਂ 2 ਟਿਕਟਾਂ ਨਹੀਂ ਦਊਂਗਾ, ਜਿਸ ਬੰਦੇ ਦੇ ਵਿੱਚ ਜ਼ਰੂਰਤ ਹੋਵੇਗੀ ਜਿੱਤਣ ਦੀ, ਉਹ 2 ਦੀ 4 ਟਿਕਟਾਂ ਲੈ ਕੇ ਅਸੀਂ ਕਾਂਗਰਸ ਜਿਤਾ ਕੇ ਲਿਆਵਾਂਗੇ।
1: Switching tracks now to a stampede at the Ashok Dham temple in Bihar's Lakhisarai has claimed at least 7 lives, with several others who have been injured in that incident. According to officials, an electric pole and wires reportedly fell overnight, obstructing the path and triggering rumours of that electric shock. Panic then spread through the large crowd, leading to a stampede-like situation. Rescue operations are underway at the temple. Authorities are trying to basically establish the exact cause of the incident, while the Chief Minister of the state, Samrat Chaudhary, who has expressed deep condolences and sorrow over the tragic incident, saying that the necessary instructions have been issued in order for the administration to do its job properly for the proper treatment of those who have been injured.
4: बिजली का पोल भी स्टेशन का ही कहीं सामने में वो गिर गया राइट साइड में, तो जो पुरुष का क्यू था उसके राइट साइड में पोल था, उधर गिरा तो पुरुष सब भगदड़, मतलब एक अफवाह फैल गया कि बिजली गिरा है, हालांकि वो केबल वायर था। तो लेफ्ट साइड में महिलाओं का क्यू था, उसके ऊपर प्रेशर पड़ा, महिलाएं एक के ऊपर एक सब गिरते चले गए, क्योंकि वो खेत था। अभी 7 लोगों की जगह 7 महिलाएं हैं।
5: लखीसराय के अशोक धाम में तीसरे सोमवार के दिन अचानक भीड़ काफी बढ़ गई और एक अफवाह फैली कि बिजली का तार गिर गया है, बिजली का पोल गिर गया है, करंट आ गया है, जिसके कारण भगदड़ मची और उस भगदड़ में कई लोगों की मौत हुई है। मैं सभी मृत परिवारों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं।
6: बहुत दुखद दुर्भाग्यपूर्ण है, मृत परिवार के प्रति हम